श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्या समोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदीवर यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बपी लहरी.

स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: करो।
1: श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यम यम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियाल यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहे तो प्रीतम.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रोतेहू याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 अर्थात 9970 500 900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा. आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुन दा. मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा. मिथुन चक्रवर्ती यांनी

पत्रकार होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला हेलनजी यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर त्यांना दो अंजाने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 दशक मिथुनदासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुनदा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं शक्यच नाहीये. डिस्को डान्सर कसम पैदा करणे वाले की डान्स डान्स पासून ते प्रेम प्रतिज्ञापर्यंत हे समीकरण हिट ठरलं. बप्पीदा यांनी मिथुनदासाठी केलेलं पार्श्वगायन हेही कमालीचं लोकप्रिय ठरलं. यामध्ये याद आ रहा है, प्यार कभी कम नहीं करना या गीतांचा प्रामुख्यानं समावेश होता.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांनी जसे मसाला चित्रपट केले तसेच त्यांच्या पारिवारिक स्वरूपाच्या चित्रपटांनाही मोठे यश मिळालं. पारिवारिक ड्रामा आणि रोमॅन्टिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना मिथुन यांनी यश मिळवून दिलं. मुझे इन्साफ चाहिए, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, प्यार का मंदिर या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा केवळ व्यावसायिक चित्रपट आणि डान्स एवढ्यातच अडकून राहिले नाहीत. समांतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये मृगया, तहदीर कथा यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. 1990 अग्निपथसाठी सहाय्यक अभिनेता आणि जल्लाद या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा 1990 दशकात उटीला स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय स्थापित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपट केले. यानंतर 2005 मध्ये त्यांनी एलान या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य धारेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चिंगारी, चांदनी चौक टू चायना, जोर लगा के हैया आणि आत्ताच अलीकडे प्रदर्शित झालेला काश्मीर फाइल्स मधून आपली उपस्थिती दाखवून दिली. याचबरोबर अनेक टीव्ही सिरियल्स मधून त्यांनी लोकप्रिय जज म्हणून देखील भूमिका पार पाडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांचं वलय, त्यांचा अभिनय आणि त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व हे खरंच वलयंकित आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचं फिल्मी करिअर हे प्रेरित करणार आहे, त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. एकूणच असा कलाकार जो सर्वच बाबतीत एक आदर्श उदाहरण आहे. मिथुनदा आणि त्यांचे चित्रपट दर्शकांना असाच आनंद देत राहतील यात काही शंकाच नाही. त्यामुळं सदा सर्वदा मिथुनदा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे बिग स्टार.

आजचे आपले बिग स्टार होते मिथुन दा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर मी आर्ज प्रगती आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

भाई हमें यूं देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए। ये मुमकिन है इसी का कल

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू।
1: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
2: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
1: बरं, मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत्या?
2: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
1: तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
2: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये, सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
1: अच्छा, बरं, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
2: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपला, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं इथे, मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काय म्हणजे असं।
1: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम, तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंच चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे, पण ते त्या काळात तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते?
2: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते, तर एवढं मोबाईलचा युज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि जेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12, 13, 14 लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच Jio 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतंच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
1: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
2: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नेक्स्ट टाइम म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते जेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
1: बर. मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
2: तसं काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 नंतरचा प्रवास असा होता की आम्ही IT कडे कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेलं आहे आणि तिथून नंतर तर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT ला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT मध्ये शिफ्ट झालो.
1: मित्रांनो, जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज, म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
2: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील, आई वडील, एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती, ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ, सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंगकडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं. काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता, त्याच्याबद्दल काय नाही.
1: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
2: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन आणि तिथून बोर्ड आणि CET पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
1: 11th, 12th
2: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
1: जयक्रांती कॉलेज. बर. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना की तसं IIT असेल किंवा नीट असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात. ते तिथले 2 वर्ष कसे होते मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं त्यामुळे.
2: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मिडियम पहिल्यापासूनच. इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत रे. आणि एकदम 11th, 12th गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे, त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं, अकरावी बारावीला खूप डिफिकल्ट जायचं. पण त्या एन्व्हायरमेंटमध्येच म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये. तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11वी 12वी.
1: बरं, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय, 2016 पासआउट झाल्या झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
2: 2016 पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012 जेव्हा ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस IT मध्ये रिसेशन आला होता, त्याच्यामुळे IT आणि CSE मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हता, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली. पण 2016 पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं, मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल जे ॲज कम्पेअर टू IT. आणि त्यावेळेस IT एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे CSE IT आणि जे मेकॅनिकलमधून IT मध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली IT ला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन, आणि मग तिथून NSDL चा प्रवास चालू झाला.
1: अच्छा, हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात?
2: ओके, NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहिजे झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत, तर हे NSDL चं पूर्ण बॅकग्राऊंड ते पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील UN नंबर आणि बाकी फंक्शन तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि NSDL चा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ONDC म्हणून. ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे, बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची. त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे, अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे, आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करते. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅक एंड असेल, API असेल.

0: की हे बाहेर अमेझॉन कंपनी बाहेरचे
1: हो,
0: तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना ते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ONDC वर काय करायचे, लोकल मधला लोकल किंवा तुमचं एक रूम मध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्ट मध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ONDC ला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे असं आहे. मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी.
1: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठाव मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे NSDL मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगले लवकर.
0: बरोबर,
1: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
0: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार, की मी तर काय नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने IT बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना IT करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेस प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, CPP ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी, असं आहे. इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल, त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील, आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
1: बर. आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही NSDL कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
0: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
1: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतं तुला सरकारी नोकरी आहे.
0: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहे, गव्हर्नमेंट कंपनी,
1: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस NSDLचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की 1 night पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
0: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
1: नाही म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर
0: स्टुडंट नाही, ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे, ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही, ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे 1 night stand आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त PL मध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक म्हणता येईल समजा, ते
1: चूक नाही, चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं, ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली गेलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती, अशा अँगलनं माझा विचारण्याचा तो भाग होता.
0: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच MNC कंपनीला अप्रोच भेटला असता डायरेक्टली. म्हणजे MNC कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे, म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली, त्याचा फायदा झाला असता.
1: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
0: तसं कॉम्पिटिशन नाही, कारण एका बॅचचे नाहीत. कोण आता माझा एक भाऊ आहे, तो 2009 तो झालाय पास आउट, तर तो चांगला प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत. पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे, मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या

0: बोलला जाईल असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो त्यांच्याकडून.
1: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
0: हां, आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते, आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे.
1: त्याच्यावर पण असे संधी मिळू शकते?
0: मिळू शकते. काय
1: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
0: हां, मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
1: तुला जाण्याची इच्छा आहे?
0: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
1: बरं. आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला, तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना, आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे, मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
0: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो. मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं, सेकंड सेम क्लिअर निघालं की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण, आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना, जास्त लो लेवल पण नव्हतो, ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
1: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्ये कधी काय?
0: हा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुपमध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केले. थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती, सिनियर स्टुडंट आणि बाकीची जास्ती होती त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
1: बर. आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं, पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा?
0: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही, पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, पण केलेल्या आहेत तशा. त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही, तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
1: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
0: चित्रपट, आम्ही एक्झाम झाली की चित्रपटाला जायचो, मग लगट सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
1: कुठे?
0: आपलं श्री टॉकीज.
1: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर?
0: हा, अभ्यास करताना, सबमिशन करताना, जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा, एक म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो, राहुल शेळके, विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला. तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-4 वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज साद असायचं.
1: बर बर बर. आता लग्न झालं?
0: नाही, आज आणखीन नाही.
1: बर बर. मग मेकॅनिकल होतं म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
0: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या 4-5 मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
1: अच्छा अच्छा.
0: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचो आम्ही.
1: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तू घराकडे जातो, घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तू एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील, आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे, धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
0: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर, किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
1: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11वी लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं
0: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अपडाऊन आलेले आहेत.
1: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
0: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये औडा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड बी पूर्ण आजारी होतो. तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं तर स्टमकचा, म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या 1.5 वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्त अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर मग ह्या आयटीचे क्लास करणे, आयटीमध्ये शिफ्ट होणे,
1: आता मात्र कम्फर्टेबल
0: जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये.
1: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल, काही गोष्टी प्रॉब्लेम होणार असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो आणि मोस्टली तर आम्ही पाहिले की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम होतो, असं तुला कुठला असं मोटिवेट करत राहिलं?
0: हां, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो कारण बी फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जस्ट त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
1: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
0: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
1: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
0: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
1: बर बर बर, मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
0: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं त्याच्यामध्ये बरेच गाणे, ते कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
1: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
0: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
1: उस्मानाबाद,
0: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बसमधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम आठवून जायचा, एका सेकंदामध्ये फक्त मेन बिल्डिंगचे फक्त व्ह्यू दिसला बसमधून, तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
1: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2-4-5-10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
0: स्वप्न तर आहे,
1: धन पण आहे नावामध्ये, राज आहे आणि पुन्हा पाटील आणणार आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
0: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये किंवा फॉरेन मध्ये जर चान्स मिळाला अब्रॉडला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
1: अरे वाक्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगू, तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे? असं
0: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे हे तर सगळे सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल. हा टाईम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे हेच सांगू शकतो मी.
1: तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे इथे कार्यरत आहेस. तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
0: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. दुनिया की जो जुगी साढ़े बारे

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतो का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे. शेतकरी बंधूंना, आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे. त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात. एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे. त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता? यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिलं ते खूप इंटरेस्टिंग होतं. तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो. दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो. तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो. जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती. सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते. पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो. पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो. तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात. तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता. मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे. एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे. शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडं सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं. संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो, रेडिओ तेराणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची. थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंच

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रुतीहो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीतानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके है कोण या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। श्रोते हो, पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या बिग स्टार शो या कार्यक्रमामध्ये। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते। आणि आजच्या देखील बिग स्टार शोमध्ये आज अशाच एका स्पेशल व्यक्तीसोबत बिग स्टार शोमध्ये मी पुन्हा एकदा हजर झाली आहे। तर उत्सुकता तर नक्कीच असणार आहे की आजच्या बिग स्टार शोमधून आपण कोणाला जाणून घेणार आहोत। तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शोला। श्रोते हो, हिंदी सिनेमातील अशा अनेक तारका आहेत ज्यांनी केवळ आपल्या अभिनय, नृत्य आणि कमालीच्या अशा अदांनी अनेक वर्ष प्रेक्षकांना घायल केले, त्याचबरोबर हिंदी सिनेमाला एक वेगळीच उंची देखील प्रदान केली। अशाच गुणी अभिनेत्रींच्या यादीमध्ये मधुबाला, नरगिस, आशा पारेख, हेमा मालिनी, श्रीदेवी यासारख्या दिग्गज अभिनेत्रींचा उल्लेख करावा लागेल। परंतु आणखीन पुढे जाऊन नवीन आणि जुन्यांचा मिलाप, त्याच सोबत एक वेगळंच ग्लॅमर आणि अभिनयाची कमाल जादू घेऊन एक अभिनेत्री 80s च्या दशकात शेवटी आली आणि सगळा माहोलच बदलून टाकला। तिची धकधक सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवली, जिच्या अभिनयानं सर्वजण घायाळ आणि मदहोश झाले। तेव्हा भेटणार आहोत या धकधक गर्लला, अर्थात माधुरी दीक्षित यांना, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचे आपले बिग स्टार धकधक गर्ल माधुरी दीक्षित।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे सौंदर्यवती माधुरी दीक्षित. मंडळी, माधुरींनी 1984 साली प्रथमच अबोध या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतरही अनेक तत्सम हिंदी सिनेमांमधून भूमिकाही केल्या, परंतु हवं तसं यश त्यांना मिळत नव्हतं. त्यामध्येच त्यांचा दयावान, वर्दी यासारखे चित्रपट आले, परंतु त्यांना फक्त शोपीस एवढंच काम मिळत होतं. पण अचानक, म्हणतात ना, संधी वाट पाहत असते, तिचं सोनं करता आलं पाहिजे. ही संधी त्यांना मिळाली यन चंद्रा यांच्या तेजाब मधून. तेजाब मध्ये त्यांनी साकारलेली मोहिनी कोणीही विसरणार नाही. यात त्यांच्यासोबत दिसून आले अनिल कपूर. या चित्रपटातील 1, 2, 3 या गाण्यानं इतिहास घडवला आणि माधुरी दीक्षित यांना घराघरात पोहोचवलं आणि इथूनच त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला.

99705900 या क्रमांकावरती जे श्रोते हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतायत अशा श्रोत्यांनी मला नक्की सांगायचं आहे की आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. श्रोते हो, आज आपण जाणून घेत आहोत धग धग गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, तेजाब नंतर माधुरी दीक्षित यांच्या करिअरनं मोठी उंची गाठली. यानंतर माधुरींना एक आणखीनच जबरदस्त चित्रपट मिळाला, तो होता सुभाष घाईंचा राम लखन. या भूमिकेचे देखील मोठं कौतुक झालं. मोठी स्टारकास्ट असताना देखील माधुरींचा अभिनय सर्वांच्याच लक्षात राहिला. यानंतर आणखीन त्यांचे काही सुपरहिट चित्रपट आले, यामध्ये परिंदा, किशन कन्हैया या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल. परंतु माधुरी यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांचे नायक राहिले अनिल कपूर आणि ही जोडी आस्था गायत हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय जोडी राहिली आणि आज सुद्धा ही जोडी मिळून काम करत आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमामध्ये. तर श्रोते हो, आज आपण जाणून घेत आहोत हिंदी सिनेमातील मोहिनी अर्थात धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, 1990 हे खर तर सर्वच बाबीमध्ये चर्चलं गेलं, परंतु याच दशकात माधुरी दीक्षित यांचा जलवा पाहायला मिळाला. 1990 मध्ये त्यांचा आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता आमिर खान यांच्या सोबत दिल. हा चित्रपट इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचा पहिला फिल्म फेअर पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आणि आता त्या फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीची नायिका बनल्या होत्या. यानंतर त्यांचा आणखीन एक यादगार चित्रपट आला होता सलमान आणि संजू बाबा यांच्यासोबत साजन, जो की हिंदी सिनेमातील माइलस्टोन चित्रपट ठरला.

बिग स्टार शो चा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय एव्हरग्रीन गॉर्जियस माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. श्रोते हो, माधुरींच्या फिल्मी करिअर मध्ये 1991 साल आणखीनच एक यादगार चित्रपट घेऊन आला. तो होता अनिल कपूर यांच्या सोबतचा बेटा. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि माधुरींना ओळख मिळाली धक धक गर्लची. त्यांचा बेटा या चित्रपटातील रोल एवढा गाजला की आता प्रेक्षकांना त्यांच्या विना चित्रपट पाहणं हे नकोसं झालं होतं. यानंतर त्यांचा आणखीन एक बहुचर्चित चित्रपट आला होता संजू बाबा सोबतचा खलनायक. यातील चोली के पीछे या गाण्यानं धूम केली. आता माधुरी दीक्षित लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरांवर जाऊन पोहोचल्या होत्या आणि हिंदी सिनेमांमधील सर्वाधिक मागणी असलेल्या स्टार बनल्या आणि बेटासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजची आपली बिग स्टार आहे सौंदर्यवती धक धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित। मंडळी, माधुरी दीक्षित यांनी आपल्या फिल्मी करिअर मध्ये अनेक चढ उतार देखील पाहिले। त्यांचे याराना, प्रेम ग्रंथ, पापी देवता, राजकुमार, कोयला यासारखे चित्रपट अपयशी देखील ठरले, परंतु त्यांचं वलय मात्र कमी झालं नाही। त्यांनी पुन्हा 1996 साली यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है या चित्रपटातून कम बॅक केलं आणि पुन्हा आपली जादू कायम ठेवली। यानंतर त्यांचे आलेले चित्रपट होते बडे मियाँ छोटे मियाँ, पुकार आणि देवदास। या चित्रपटांच्या माध्यमातून माधुरी दीक्षित यांनी आपला जलवा पडद्यावरती दाखवला।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे धकधक गर्ल माधुरी दीक्षित. श्रोते हो, माधुरी दीक्षित यांनी केवळ व्यावसायिक चित्रपटांतून भूमिका केल्या नाहीत तर एक परिपूर्ण अभिनेत्री असल्याचं वारंवार सिद्ध केलं. यामध्ये त्यांनी जे ऑफ बीट सिनेमा केले त्यामध्ये नाना पाटेकर यांच्या सोबतचा प्रहार आणि वजूद त्याच सोबत MF हुसेन यांचा गजगामिनी, राजकुमार संतोषी यांचा लज्जा, ओम पुरी यांच्या सोबतचा धारावी आणि गुलाब गँग या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. त्याचबरोबर त्यांचा मृत्यूदंड या सिनेमातील रोल कोण विसरणार. प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनातील या सिनेमानं त्यांना एक वेगळं वलय दिलं आणि अनेक अवॉर्ड्सही.

मिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोते हो, आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह कार्यक्रम ऐकतात त्यांनी नक्की मला सांगायचं आहे 99705900 या क्रमांकावरती की आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते.

मिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि श्रोते हो, आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचा फिल्मी प्रवास. आणि जे श्रोते लाईव्ह कार्यक्रम ऐकतात त्यांनी नक्की मला सांगायचं आहे 9970509 या क्रमांकावरती की आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटतोय ते. मंडळी, आपण म्हणतो ना तिनं पाहिलं आणि तिने जिंकलं, तसंच काहीच माधुरी यांचं देखील आहे. त्यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून ज्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या त्यातून एक भारतीय स्त्रीची प्रतिभा अधिकच गडद झाली. फिल्मी समीकरणे काहीही असोत, परंतु एक पूर्ण स्त्रीत्वाची जाणीव त्यांच्याकडे पाहून होते. आज माधुरी दीक्षित माधुरी नेने झाल्या आहेत, त्यांना दोन छान मुलंही आहेत. आज इतकी वर्ष झालं माधुरी दीक्षित आजही येतात पडद्यावरती तेव्हा आपण भारावून जातो, त्यांच्यात रमून जातो. एवढ्या लोकप्रिय असतानाही त्यांचं वागणं आणि हास्य तितकंच आपल्याला प्रभावित करत राहतं. म्हणूनच त्या आहेत पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या सुद्धा बिग बिग बिग स्टार.

तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. आजचा आपला बिग स्टार शो होता फिल्म इंडस्ट्रीच्या धगधग गर्ल अर्थात माधुरी दीक्षित यांच्यावरती. आजचा शो कसा वाटलाय हे मला तुम्ही नक्की सांगायचं आहे 9970509 या क्रमांकावरती. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन कलाकारासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: कैसे कहें हम प्यार ने हमको

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: चुप रहे हैं, जरा कुछ तो बोलो।
1: तुमने पुकारा और हम चले आए। जा

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: यूं ही तुम मुझसे बात

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.